ಪನ್ನಕಭೂಷಣಂ ಮೃಗಧರಂ ಶಶಿಧರಂ ವಂದೇ ಓಂ ಮೃತ್ಯುಂಜಯ ಮಹಾದೇವತ್ರಾಹಿ ಮಾಂ ಶರಣಾಗತಂ ಜನ್ಮ ಮೃತ್ಯು ಜರಾವ್ಯಾಧಿ ಪೀಡಿತಂ ಗರ್ಭವಂದನೈಃ ಭಗವತಿ ನರ್ಮದೇಶ್ವರ ಮಹಾದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ ಸ್ಫಟಿಕ ಮಹೇಶ್ವರ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ ಸರ್ವೋಪಚಾರಾರ್ಥೇ ಪ್ರಾರ್ಥನಾ ನಮಸ್ಕಾರಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ತ್ರಿದಿಲಂದ್ರ ಗುಣಾಕಾರಂ ತ್ರಿನೇತ್ರಂ ಚ ತ್ರಯಾಯುಧಂ ತ್ರಿಜನ್ಮ ಪಾಪ ಸಂವಾರಂ ಬಿಲ್ವಪತ್ರಂ ಶಿವಾರ್ಪಣಂ ಸರ್ವೋಪಚಾರಾರ್ಥೇ ಬಿಲ್ವದಲಪತ್ರಾಣಿ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ನಮಸ್ಕಾರಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಧಾರಾಕರಣಂ ಹರಿ ಓಂ ಮಾ ಓಂ ಗಣಾನಂದ್ವಾ ಗಣಪತಿ ಗುಂ ಹವಾಮಹೇ ಪ್ರಿಯಾನಂದ್ವಾ ಪ್ರಿಗಪತಿ ಗುಂ ಹವಾಮಹೇ ನಿಧಿಯಾನಂದ್ವಾ ಪ್ರಿಗಪತಿ ಗುಂ ಹವಾಮಹೇ ಬಸೋಂ ಆಹಮ ಜಾನಿ ಕೃತ ಮಾತು ಮಜಾಸ್ಪದಂ ಮಾ ಗಾಯತ್ರಿ ದೃಷ್ಟು ಜಗತಿ ಅನುಷ್ಟು ಪಂಕ್ತ್ಯಾಸಾಹ ಪ್ರಿಗ ತೃಷ್ಣಿಯಾ ಕಕುಪ್ ಸೂಚಿ ಭೀಷಂ ನಂದ್ವಾ ದ್ವಿಪದಾ ಜಾಶುಪದಾ ತ್ರಿಪದಾ ಜಾಶುಕಟ್ಪದಾಃ ವಿಚಂದಾ ಜಾಶುಚಂದಾಃ ಸೂಚಿ ಭೀಷಂ ನಂದ್ವಾ ಸಹಸ್ತೋ ಮಾಃ ಸಹಚಂದಸಾ ವೃತಃ ಸಹಕೃಮಾರ್ಗಯಃ ಸುದೇವ್ಯಾಃ ಪೂರ್ವೇಕಾಂ ಬಂತಾ ಮಾನುದೃಶ್ಯ ಧೀರಾನ್ ಬಾಲೇರತಿಯೋ ನರಶ್ಮಿನ್ನ ಜಜ್ಜಾಗ್ರತೋ ದೂರಮುದೈತಿ ದೈವನ್ ಸಾಧು ಸುಪ್ತಸ್ಯೈತಿ ದೂರಂಗಮನ್ ಜ್ಯೋತಿಗಾನ್ ಜ್ಯೋತಿರೇಕಂ ತನ್ಮೇ ಮನಃ ಶಿವ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ಜೈನ ಕರ್ಮಾಣ್ಯಪಸೋ ಮನೀಗಣೋ ಜಜ್ಞೆ ಗಣ್ ಬಂಧಮಿತೇ ಕುಧೀರಾಹುರ್ಪಂಚಕ್ಷಮಂತಃ ಪ್ರಜಾನಾನ್ ತನ್ಮೇ ಮನಃ ಶಿವ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ಜತ್ ಪ್ರಜ್ಞಾನಮತ ಚೇತೋ ದ್ರೇಜ್ಯೋತಿರಂತರ ವೃತ ಪ್ರಜಾಸೂಸ್ಮಾನೇ ಕಂಚನ ಕರ್ಮ ಕ್ರಿಯತೆ ತನ್ಮೇ ಮನಃ ಶುಭ ಸಂಕಲ್ಪಮಸ್ತು ಜೈನೇದಂ ಭೂತಂ ಭುವನಂ ಭವಿಕ್ಯತ್ ಪರಿಗ್ರಹೀತಮೃತೇನ ಸುಬ್ಬಂ ಮಾ ಜೈನ ಸ್ಥಾಯತೆ ಸಪ್ತಹೂತಾ ತನ್ಮೇ ಮನಃ ಶುಭ ಸಂಕಲ್ಪಸ್ತು ಜಸ್ಮಿನ್ ರಜಃ ಸಾಮಜುಗುಕಿ ಜಸ್ಮಿನ್ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ರತನಾ ಭಾವಿವಾರಾಹಿತಗುಸರ್ಭಮೂತಂ ಪ್ರಜಾನಾಂ ತನ್ಮೇ ಮನಃ ಶುಭ ಸಂಕಲ್ಪಸ್ತು ಸುಖಾರ್ಥಿನ ಶುಭಾನಿವ ಜನ್ಮಾನುಜ್ಞಾನೇ ನೀಯತೆ ಬೀಜುರ್ವಾಜಿನ ಇವ ವೃತ್ ಪ್ರತಿಷ್ಠಂಜಿರಂ ದವಿಟ್ಟಂ ತನ್ಮೇ ಮನಃ ಶುಭ ಸಂಕಲ್ಪಸ್ತು ಹರಿ ಓಂ ಓಂ ಸಹಸ್ರ ಶಿರಿಕಾ ಭೃಗಾ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಭೂಮಿ ಗುಂಸರ್ಭಾಂಗುಲಂ ಮಾ ಭೃಗ ಏ ವೇದ ಗುಂಸರ್ಭಂಭಾವ್ಯಂ ಮಾತಾಮೃತಿರೋಧಿ ಏತಾವನಸಿ ಮಾತೋಜಾಭೂರ್ಗಃ ಪಾದೋಸ್ವಿಶ್ವಾಭೂತಾನ್ ತ್ರಿಪಾದಸ್ಯಾಂ ಮೃತಂ ದಿವಿ ತ್ರಿಪಾದೋರ್ಧೋದೈತ್ಪುಕ ಪಾದೋಸ್ಯ ಅಭುಧ್ನಾ ತದೋಪಿಕಂ ತದೋಪಿಕಂ ವಿಕ್ರಾಮ ಸಾಧನಾನಶನೆ ತವೀ ತದೋ ವಿರಾಟ್ ಜಾಯತ ವಿರಾಜೋತಿ ಭೂರುಗಾ ಸಜಾತೋ ಅತ್ಯರಿತಮಶಾ ಧೂಮಿ ಮತೋ ಪುರಃ ತಸ್ಮಾತ್ ಜ್ಞಾತೃಪೌತರಿಜಃ ಸಾಮಾನ್ಯ ಜನೇ ಚಂದಾ ಕುಸುಂದರಿ ತಸ್ಮಾತ್ ತಸ್ಮಾತ್ ಜಾಯತ ತಸ್ಮಾತ್ ಜಾಯಿಂದ ಜಯ ಕೇಚೋ ಭಯಾಜದಃ ಗಾವೋಹನೆ ತಸ್ಮಾತ್ ತಸ್ಮಾತ್ ಜಾತ ಅಜಾ ಭಯ ತಂಜದ್ ನಿಮರ್ಗಿ ಪ್ರೋಕ್ಷನ್ ಭೃಗಂ ಜಾತಂ ಪ್ರದಾತ್ ಎಂದೇ ವಾಯಿಂದ ಸಾಧ್ಯಾರ ಗಜೆ ಜದ್ಭೃಗಂ ಭಯನ್ ನಾಮಕಂ ಕಿಮಸಿ ಆಸೀತ್ ಕಿಂ ಭಾವ ಕಿಮ ರೂಪಾದ ಉಚ್ಯತೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸುಮುಖಮಾಸೀತ್ ಬಾಹುಜ ಬಾಹುರಾಜನ್ ಕೃತಃ ಊರು ತದಸ್ಯ ಚದ್ವೈಷ ಪದ್ಭ್ಯಾಗು ಶುದ್ರೋ ಜಾಯಿತ ಚಂದ್ರಮಾಮನಸೋ ಜಾತ ಸುಸೋ ದುರ್ಜೋ ಜಾಯಿತ ಸ್ರೋತ್ರಾದ ವಾಚ ಪ್ರಾಣ ಚಮಕಾದ ಜಾಯಿತ ನಾಭ್ಯಾಗಾಸೀತ ಅಂತರ್ ಸುಮ ತೃಷ್ಣೋ ದೇವ ಸಮರ್ಥ ಪದ್ಭ್ಯಾಂ ಭೂಮಿ ಚೋತ್ರಾದ ಲೋಕಾಮಕಲ್ಪಯನ್ ಜದ್ಭೃಗೇಣ ಅಭಿಗಾ ದೇವ ಜನ್ಯವ ತನ್ವದ ಸಂತೋಷ ಆಸೀತ ಜಂಗ್ರಿ ಮಹಿತ್ಮಾಚರದ ವಿಸ್ತಾಸ್ಯ ಸನ್ ಭರಿತ ಶ್ರೀ ಸಪ್ತ ಸಂವಿಧ ಕೃತಃ ದೇವ ಜನ್ ತನ್ವಾ ನಾಭನ್ ಪುರುಗಂ ವಶಂ ಜನ್ಮೇನ ಜನ್ಮಯ ಜನ್ ದೇವ ಸಂದರ್ಮಾಣಿ ಪ್ರಥಮಾನ್ಯಾಸನ್ನಾದೇ ನಾಗಂ ಮಹಿಮಾನ ಪೂರ್ವೇ ಸಾಧ್ಯಾಸಂತ ದೇವ ಅದ್ಯ ಸಂಪ್ರತಿ ಪೃಥ್ವೀರ ತದ್ವಿಶ್ವಕ್ರಮಣಃ ಶ್ರೀಷತೆ ಲಕ್ಷ್ಮೇಶ ಪತ್ನಿಯೋ ರಾತ್ರಿ ಭಾರತೀಯ ನಕ್ಷತ್ರಾಣಿ ರೂಪಶನೋ ವ್ಯಾಪ್ತಮ್ಮಿಗಾಣ ಮುಮ್ಮಯಿ ಗಾಣ ತೃಪಲೋಕಂ ಮಯಿ ಗಾಣ ಹರಿ ಓಂ ಮಾ ಆಶು ಹುಷಿಧಾಮ ಮೃಗಭೂನ ಭೀಮೋಗನಾಗನಾಕ್ಷೋಭಣ ಶರೀಗಣಿನಾಂಬ ಸಂಗ್ರಂದನೋ ನಿಮಿ ಕೈ ಕವಿರಾಶತ ಗುಂಸೈನ ಅಜಯತ್ ಸಾಗಮಂದ್ರ ಸಂಗ್ರಂದನೇನ ನಿಮಿಖೇಣ ದುಷ್ಣಾದುತ್ಕಾರೇಣ ದುಷ್ಣವನೇನ ದುಷ್ಣುನಾದಿತೇಂದ್ರೇಣ ಜಯತ ಅದತ್ ಸಹತು ಭಂಜುದೋ ನಾರೈಕುಂಸ್ತೈ ಸಾನಿಖಂಗಿರ್ಪತಿ ಸಗ್ಗು ತೃಟ್ಟ ಸೈಂದ್ರೋಗಣೇನ ಸಗ್ಗು ತ್ರಿಚ್ಛನ್ನೋಮಾಹೋಮಿತ್ರಾಂಪಾದಮಾನಃ ಪ್ರದನಾಘಾಟ್ಯುಸ್ಮಾಕುಸೇನಾಂದ್ರಾಸಾನೇತ ಬೃಹಸ್ಪತ್ರದಕ್ಷಿಣಾಜಿತ್ಯಾಪುರುತ್ಯ ಸೋಮ ದೇವಸೇನಾನ ಮಭಿವಂಜದೀನಾಂಜಯಂತೀನಾಂ ಮೃತೋ ಚಂದ್ರಗ್ರಂಭಾ ಇಂದ್ರಸಿಕವರ್ಣೋ ವರುಣಸ್ಕ ರಾಜ್ಞಾದಿತ್ಯಾನಾಂ ಮರುತಾ ಗುಶರತಗುರಂಭಾ ಮಹಾಮನಸಾಂ ಭವನಶಿವಾನಾಂ ಗೋಕೋದೇವಾನಾಂಜಯತಾಂ ಮೃತಸ್ತಾದ
अमेकाञ्चित्तं प्रतिलोभयन्ति गृहाणाङ्गान् पिब्रीहि अभिप्रेहि नरदोगरेन्देनामित्रा समदासदन्तां मावृष्टाप्रापदशर्भ्य ब्रह्मशकु चितेकच्छान् दृजामेकाङ्कञ्चनोचिगः प्रेतादयतान्द्रेन्द्रो महा सर्मजुग्रावासन्तुबाबूनादृक्याजिदासुदासौजासेनामृतापुरैकामपीयते नवोदसा स्पृतमाना ताङ्गूहतुं चापप्रदे नामि अन्योन्न जानन्ना चित्रबाणाः सम्पतन्ति कुमारा ऋषिका इव तन्नैन्द्रो बृहस्पतिरजितिः सर्मजुष्पाः सर्मजितु मर्माणि ते वर्मणा चादयामि सोमस्तवाराजामृतेनानुपस्ताम् ऊरोर्वर्यो वृणुस्ते गृणोजयन्दन्द्वानुदेवां दन्तु हरिः ओं मा बिभ्राट् ब्रेकत्पिबसौम्यमद्वायुर्दधत्यवदावृतं मा बाधजूदोजो अभिरक्षतिक्मना प्रजाः भूगभुराभिराजिवदीयञ्जादवेदसन् देवं वहन्ति केतवा दृशपिश्वायुर्जं मा जैनाभाक्षण्यन्तञ्जनामनुदम्बृणं पश्यसै दैव्यावद्भ्रजुवागतगुरथेन सूर्यजतुजा मधुवाचत्निको समञ्जाते तं प्रतिदायं वेचरं देवानां मा तं प्रतिदा पूर्वदा विश्वधीमता ज्येष्ठदातिम्बरैः कदकुस्वर्भिदं मा प्रतिजनं व्रजनन्दो हसे ध्वनिमासंज्ञमनुयात्मप्रदेशयम्बेनश्चोद्रिणा ज्योतिर्जरायुर्जोऽभिमाने इमभागुसङ्गमे सूर्यशिशुनं रामधिवीर्यन्तिजरं देवानामधिगादिनीकन् चक्षुन्मस्य वृणस्याग्नेः अपराध्यावपृथिवी अन्तरिक्षो सूर्य आत्मा जगतस्तुष आनैडविश्वान्धरा सविता देवयतु अभियताजुवानुत्सदानुविश्वञ्ज जगदविमनिका जगद्यगच्छप्रद्रहन्नुदगापि सूर्या सर्वन्तदिन्द्रतेपसे तरण विश्वद्रसदो ज्योतिकृजुर्जा विश्वमाभासरोचनं मातसुरुजदेवत्वन्तन्महितोमद्या कर्तोर्भितगो सञ्जवारा जदेक्तरितः सदस्ता धात्रात्रिपासनुतैः स्मस्मै तन्मित्रस्य वृणस्या बीजक्षे सूर्योरूपमृद्धिरुपस्थितनन्दमन्यदृशा कृष्णमनिधरितः सम्भ्रन्ति वन्महावति सूर्यविडासि महावति महस्ते सतोमिमं पनसदिता देव महावति भर्तृजमहावतिद्रादेव महावति मन्नादेवानामदुर्जः पुरोहितोपविद्युतिरदाभ्यं मा श्रायन्द्रजन् विश्वदीन्द्रसभक्षदावतोनिजाति जन्मानावोदा प्रतिभागन्नदीयावतिदातुर्जितनिरगुंसः बिभ्रदान्ध्रवद्याः तन्नो मित्रो वृणो मामन्तामिति सन्धुः पृथिवी उदितयौः आकृष्णरसाप्रतमानो निविशन्न प्रतमृत्यञ्च हिरण्यसारथेनादिभूजादिपुराणि विशन्न हरिः ओं मा ओं भू ओं वा ओं स्वाहा ओं नमस्ते रुद्रमन्यवे नमः बाहुभ्यां ते नमः जातिदृशिवादनूरघोराभावकाशनीतयानसन् वा छन्दमयाग्रशन्दाभिशाकृशिः जामिगोङ्गरिशन्दास्तेभिस्तवेशिवाङ्गताङ्गुरुमायुः सीपुरुकञ्जगतः शिवेन विदाद्वाग्रिशाच्चवदां सीजदानः तृभ्यामिज्जगदक्ष्मगोस्मनागसद अद्य वो तदधिभक्तापतमोदैभ्यो विगगायं सर्पाञ्जम्बयं सर्पाशातु अन्योदराजीपरासुभासौस्ताम्रो अरुण उतभ्रूसुमङ्गलाः जय जयङ्गुरुद्राभिदोदक्षिणः तदृशो वैकाकु हे डैमहे असौजो वज्रपति नीलग्रीवो विलोहितः उदयिनङ्गोपाद्रशरन्नद्रशरन्नुदहार्जः त्रिषो मृडयादिनः नमोऽस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुके अधो जियद्वानो हन्तेभ्यो गृह्णमः प्रमुञ्चदन्वस्मपुरार्ध्योर्जम्ब दाष्टदेशैकवापराधा भगवोभाविष्यन्तनोकप्रतिनोभिशल्यो बाणवाहुत अने सन्नस्थिदायिकवा पुरुषनिङ्गति जाते हे धर्मेडुषमस्ते बभूपते नूतयास्मान् विश्वतस्व मैक्ष्मया परिपूजा परिदेदन्वनो हेद्रस्मान् वृणक्तु पुष्पतः अतोजिगतुस्तवारेऽस्मन्निदे इदं न अवदत्यतनुष्पुगोदात्राक्षुदयकुलेन्द्रियानामुकाशिवोनाशमनाभवानमस्तायुधायान तदाय कृष्णमुपाभ्यां ते नमो बाहुभ्यां तन्मने मानो महान्तुन्मानोर्वकमानुक्षुन्मा मानोदेवितरमोदमादमानप्रियासन्मूर्धरीका मानस्तो केदने मानाग्यमानो गोकुमानुषुलिका मानो वीरान्द्रभामिनो बधिरे हविग्मन्तसमितभावामहे नमो हिरण्यभावे सैन्यान्य दिशान्भुते नमो नमो वृक्षेभ्योर्गेशभ्य पशुनामते नमो नमो हरिकेशाय भूतनभिष्टानामदे नमो नमो बुलुषाभ्याधिनामदे नमो नमो भवस्य इति जगदामदे नमो नमो रुद्राय दानेक्षेत्राणामदे नमो नमः सूताय अन्धेभिनामदे नमो नमो भवस्य इति जगदामदे नमो नमो रुद्राय कर्णामदे नमो नमो भुवन्ते पारिस्वयुदीनामदे नमो नमः कथनायतया धावति सुराम नमो नमः सहमानाय निभ्याधिनाभ्या धनीनामदय नमो नमो निखंगण इकोतिमदे तस्कराणामदय नमो नमः जरेकाभ्यो जिगाकुसितुमश्रुनामदय नमो नमो श्रीमद्यो नक्तञ्जर्द्यो विग्रन्थानामदय नमः नमो श्रृणे गृणे गिरिजराय कुलुञ्जानामदय नमो नमः इखुं द्विदन्वा विषभो नमो नमादन्वानेभ्यः प्रतिदाने विषभो नमो नमः सद्विषभो नमो नमो बीसृद्यो विद्युत् विषभो नमो नमः स्वपद्यो जागद्विषभो नमो नमः सयानेभ्यासेने विषभो नमो नमस्ते नमस्तिष्ठद्यो दावद्विषभो नमो नमः सभाभ्यः सभाद्विषभो नमो नमो श्वेभ्यो श्वद्विषभो नमो नमाभ्यः देनेभ्यो विविध्यन्ति विषभो नमो नमो गुणाभिस्तृगुवन्ति विषभो नमो नमो गणेभ्यो गणपति विषभो नमो नमो व्रातेभ्यो व्रात विषभो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपति विषभो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपे विषभो नमो नमः तैनाभ्यः तैनानि विषभो नमो नमो रतेभ्यो अरते विषभो नमो नमः क्षत्रेभ्यः तङ्ग्रहीतृभिषभो नमो नमो महद्भ्यो अर्भके विषभो नमो नमः नमस्तक्षभ्योर्द्गारे विषभो नमो नमः कुलालेभ्य कर्माले विषभो नमो नमो निकादेभ्य पुञ्जिष्ठे विषभो नमो नमः स्वभ्यः स्वनिभ्यो मृगविषभो नमो नमः
भवाज रुद्राज मास बजवदेन मोने लगी वाजन घंटाज महाकर जिमत केदार माता राक्षसन बने जन मोगरे से आई जा दिव्य विटाज मो मीटु शमाय चे चे गुमते जम चे गुदी मते जन मोरज बाई बामनाय जन मो ब्रहे दे चब्बर की यसे जन मोर दाज सबरे दे जन मोगराज प्रतिमा जन माश बे जाज राज मा शीघ्र आज शिव ब्याज मोर म्या जा वसमन्या जन मोना दे आज द्वीप्याई जा नमो ज्येष्ठाय कनिष्ठाय महापूर्वजाय चापरदाय मध्यमाय चापगलभाय जन्मो जगन्याय बुद्ध्याय मासोभ्याय चपरदे सर्जाय जन्मो जाम्याय चक्षेम्याय मासलोक्याय चावसान्याय उवसान्याय उर्वरजाय चकल्याय जन्मो वन्याय दक्षाय महा श्रवाय श्रवाय च प्रतिश्रवाय जन्म आशुगेणाय चाश्रुताय महाशूराय चावेदने जन्मो बिल्मिने च कवचने जन्मो ब्रह्मिणे च ब्रूति जिन ब्रूति जिन महा श्रुताय श्रुतसेनाय जन्मो दुन्दुभ्याय च हनन्याय जन्मो दृष्णवे च ब्रमृशा नमो निखंगिणे चेकुतिमते जन्मस्तिक्ष्णे कवे चायुधने जन्म स्वागतास्वन्वने च नमः श्रुत्याजुत्याजमा काट्याजुप्याजमा कुल्याय चतस्याजन्मो नाद्याय च वैशन्दाजमा गुप्याय च वट्याजमो भीद्राजप्याजमो मज्ञाज बुद्धिजन्मोर्घ्या च वर्ग्याजमो भात्याज रेग्म्याजमो वास्तुभ्याज वास्तुभाय जन्म सोमाय च रुद्राय जन्म साम्राय च अरुणा जन्म शङ्कवे तपशुभदे जन्मुग्राय भीमाय जन्मोग्रेवदाय दुरीवदाय मोहन्त्रे हनीयसनुक्षेभ्योर्ग

0: ಶಭ್ಯೋ ನಮಸ್ತಾರಾಯ ನಮಃ ಶಂಭವಾಯ ಚ ಮಯೋಭವಾಯ ನಮಃ ಶಂಕರಾಯ ಚ ಮಹೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಶಿವಾಯ ದಶಭದ್ರಾಯ ಚ ನಮಃ ವಾರ್ಜಾಯ ಚ ವಾರ್ಜಾಯ ನಮಃ ರುದ್ರನಾಯ ಚ ಉದ್ರನಾಯ ಚ ನಮಸ್ತೆ ಕುಲ್ಯಾಯ ನಮಃ ಚಕ್ಯಾಯ ಚ ಭೈನ್ಯಾಯ ನಮಃ ಶ್ರೀಗತ್ಯಾ ಚ ಪ್ರಭಾಜ್ಯ ನಮಃ ಗಿಗ್ಗುಸಲಾಯ ದಕ್ಷಿಣಾಯ ನಮಃ ಕಪ್ರದಿನ ಚ ಬ್ಲುಸ್ತಾಯ ನಮಃ ಹಿರಣ್ಯಾಯ ಚ ಪ್ರಪತ್ಯಾಯ ನಮಃ ವ್ರಜಾಯ ಚ ಗೋಷ್ಠಾಯ ಜನ್ಮ ಸಲ್ಪ್ಯಾಯ ಚ ಕೇಶಾಯ ನಮಃ ರೈತಜ ವಿಕ್ಯಾಯ ನಮಃ ಗುಟ್ಟಾಯ ಕಾಟ್ಯಾಯ ನಮಃ ರಜ ಗಬ್ಬರಷ್ಟಾಯ ನಮಃ ಸುಖ್ಯಾಯ ಚ ಹರದ್ಯಾಯ ನಮಃ ಗುದ್ಭ್ಯ ನಮಃ ಲೋಪ್ಯಾಯ ಚ ಓಲಪ್ಯಾಯ ನಮಃ ಉರ್ಭ್ಯ ಸೂರ್ಭ್ಯಾಯ ನಮಃ ಕರ್ಣಾಯ ಚ ಬ್ರಹ್ಮಶದಾಯ ನಮಃ ಉದ್ಗರವಾಣಾಯ ಚ ಅಭಿಗ್ನತೇಜ ನಮಃ ಆಕೃತಿ ಪ್ರಕೃತಿ ನಮೋ ಧನುಗ್ರದ್ಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ ಅಗ್ರಿಕೇಭ್ಯೋ ದೈವಾನಾಂ ಗುರುದೇಭ್ಯೋ ನಮೋ ವಿಚನ್ವತ್ಕೇಭ್ಯೋ ನಮೋ ವಿಷ್ಣುತ್ಕೇಭ್ಯೋ ನಮಃ ನಿರುತೇಭ್ಯಃ ದ್ರಾಭೀ ಗಂಧಸ್ಪತಿ ದರಿದ್ರ ನೀಲ ಲೋಹಿತಾಸಾಂ ಪ್ರಜಾನಾಮಿಕಾಂ ಶೋನಮಾ ಪೆರುಮಾರಂ ಕೋಚನ ಕಿಂಚನಮುದ ಹಿಮಾರುದ್ರಾಯ ತಪಸೈ ಕಪಟದಿನ ಕ್ಷೈತ್ಬಿರಾ ಪ್ರಿಪುರಾ ಮಹಿಮತಿ ಚದಾಸಮ ಚತುಪದೆ ಚತುಪದೆ ಪುಷ್ಟಂಗ್ರಾಮೆ ಸುಮ್ನಾದ್ರಂಬ ಜಾತಿ ದೃಶ್ಯಪಾತನು ಶಿವಾರುಸಿ ವಿಕಿಜಿತಯಾನಂ ರಜಿವಸೆ ಪರಿನೋದ್ರಸ್ಯ ಹೇತೃ ಬ್ರಣತ್ತು ಪರಿತು ವಿಕಸಿತಂ ಮದ್ರಗಾಯೋ ಅವಸ್ತಿ ರಾಮ ಗೌದ್ಭಸ್ತನಕಮ ಮೀಡವಸ್ತೋ ಕಾಯತನ ಐರುಣ ಮೀಡು ಶಮಜ ಪದ್ಮಶುಭೋನಾಥಮನಾಭವ ಪರಮೇ ವೃಕ್ಷಾಯತಂಬಸಾನಾಚರ ವಿನಾಗಮೃತ ವಿಕಿರದ್ರ ವಿಲೋಹಿತ ನಮಸ್ತೆ ಸುಭಗವಾದ ಹಸ್ತೆ ಸಹಸ್ರ ಕೋಯತಯೋ ನಿಮಸ್ಮನ್ವಿಮಂತಾಹ ಸಹಸ್ರಾಣಿ ದದ್ರದು ಬಾಪೋ ಸವದೇಯ ದಾಸಾಮೀಶಾನು ಭಗವಾಪರಾಜಿನ ಮೃದಯ ಸಂಖ್ಯಾತ ಸಹಸ್ರಾಣಿ ಜಿರುದ್ರಾತಿ ಬೊಂಬ್ಯಾಂಬ ತೇಖಾಕುಸರ ಜನವದನ್ ಬಾನಸಿ ನೀಲಗ್ರಿವಾಚಿತ ಘಂಟಾ ದಿವಕುರುದಾಭಿರುತಾಹ ತೇಖಾಕುಸರ ಜನವದನ್ ಬಾನಸಿ ನೀಲಗ್ರಿವಾಚಿತ ಘಂಟಾ ಸರ್ಪಾದಾಕ್ಷಮಾಚರಾಹ ತೇಖಾಕುಸರ್ಯೋಜನೆ ವದನ್ ಬಾನಧರ್ಮಸಿ ಜಯಭ್ರಕ್ಷೇ ಕುಚಕ್ ಪಿಂಜರ ನೀಲಗಿರಿ ವಿಲೋಹಿತಾಹ ತೇಖಾಕುಸಾದ್ರ ಯೋಜನೆ ವದನ್ ಬಾನಧರ್ಮಸಿ ಜಯತಾವಂತ ಶಭೂಯಾಕುಶಿರುದ್ರ ಜಯನ್ಯೇ ಕುಬಿಂದಿ ಪಾತ್ರ ಕುಜನಾನ್ನ ತೇಖಾಕುಸರ್ಯೋಜನೆ ವದನ್ ಬಾನಸಿ ಜಯತೀರ್ಥಾನಿ ವೃಂದಶ್ರಿಕಾಸ್ತಾನಿ ಕಿಂಗಣಃ ತೇಖಾಕುಸರ್ಯೋಜನೆ ವದನ್ ಬಾನಸಿ ಜಯತಾವಂತ ಶಭೂಯಾಕುಶಿರುದ್ರಾಪಿತಸ್ತ್ರೀ ತೇಖಾಕುಸರ್ಯೋಜನೆ ವದನ್ ಬಾನಸಿ ನಮೋಸ್ತು ದೇಭ್ಯೋ ಜಯ ದ್ವಿಜಯ ಕಾಂಬರೆ ಕಮಿವಾದಿಭ್ಯ ದ್ರಾಚಿರ್ದಕ್ಷಿಣಾತಿಭ್ಯೋ ನಮೋಸ್ತೇನೋ ಮಂದೇನೋ ನಡಯಂತು ತೇಜನ್ ವಿಮೋಚನೋ ದ್ವಿಷನ್ ಮೇ ಕಾಂಜಂಬೆ ದದ್ಮಃ ನಮೋಸ್ತುರೇಭ್ಯೋ ಜಯೇಂದ್ರಕ್ಷೇ ಜಯ ಕಾಂಬಾದಿಪಾದಿಭ್ಯ ದ್ರಾಚಿರ್ ದಶ ದಕ್ಷಿಣಾತಿಭ್ಯೋ ನಮೋಸ್ತೇನೋ ಮಂದೇನೋ ನಡಯಂತು ತೇಜನ್ ವಿಮೋಚನೋ ದ್ವಿಷನ್ ಮೇ ಕಾಂಜಂಬೆ ದದ್ಮಃ ನಮೋಸ್ತುರೇಭ್ಯೋ ಪ್ರತಿಯಾಂಜಯ ಕಾಮನ್ನಮಿಪಾದಿಭ್ಯ ದ್ರಾಚಿರ್ ದಕ್ಷಿಣಾತಿಭ್ಯೋ ನಮೋಸ್ತೇನೋ ಮಂದೇನೋ ನಡಯಂತು ತೇಜನ್ ವಿಮೋಚನೋ ದ್ವಿಷನ್ ಮೇ ಕಾಂಜಂಬೆ ದದ್ಮಃ ಓಂ ಸ್ವಹ ಭುವಃ ಭೂ ಓಂ ಮಾ ವೈಗ್ಂ ಸೋಮ ಪ್ರತಿ ತವ ಮನಸ್ತು ತವ ಮನಸ್ತನುಭ್ರತ ಪ್ರಜಾಮಂದ ಸಮಯ ಏಕತಿರುದ್ರಭಾಗ ಸಹಸ್ರಾಮಿಕಯ ತಂಜುಸ್ವಾಕತಿರುದ್ರಭಾಗ ಕುಸ್ತೆ ಪಶು ಅಪ್ರದ್ರಮದೇವಂ ತ್ರ್ಯಂಬಕಂಬ ಜಥಾನುಸ್ಕೃತಾನ ಶ್ರೇಸಾಯದ ವೈಕಜಮಜಿ ವೈಕಜಂಗ ಸ್ವಾಯಪೃಗಾಯ ವೈಕಜಂಬ ಸುಗಮ್ಮೇ ಕಾಯಮೇಕ್ಯೈ ತ್ರ್ಯಂಬಕಂಜಾಮಯ ಸುಗಂಧಿಂ ಪುಷ್ಟಿವರ್ಧನಂಬ ಉರ್ಬಾರ್ಗಮಿಂದನಾ ಮೃತ್ಯುರ್ಮುಕ್ಷಿಮಾಂ ಪ್ರದಾತ ತ್ರ್ಯಂಬಕಂಜಾಮಯ ಸುಗಂಧಿಂ ಪತಿವೇದನಂಬ ಉರ್ಬಾರ್ಗಮಿ ಬಂಧನಾಜಿತೋ ಮುಕ್ಷಿ ಮಾಮುದಃ ಏತತ್ತೇ ರುದ್ರಾವತಂತೆ ನಮರೋ ಮೂಜವತೋ ದೀವತ ತನ್ವಾಪಿ ನಾಕಾಸಕೃತಿ ವಾಸ ಐಗು ತನ್ನಾಶಿವೋ ದೀಹಿ ದ್ರಾವಿಕುಂಜಮಗ್ನೇ ಕಶ ಬ್ರಹ್ಮಾ ಜಿದ್ದೇವಿ ಕುದ್ರಾಯಕುಂದನ್ನೋ ದುರಾಗುಮ್ಮ ಶಿವೋ ನಾಮ ಶಿವತಿ ತಸ್ತೆ ಪಿತಾ ನಮಸ್ತೆ ಸುಮಾಮ ಐಗು ಸೇನ್ವರ್ದಯಾಮ್ಯಾಖ್ಯನ್ನಾದ್ಯಾಯ ಪ್ರದಿನನಾ ಇರಾಸ್ಪುರದಸ್ವಾಯ ಸುವಿರ್ಜಾಯ ಹರಿಹಿ ಓಂ ಮಾ ಓಂ ಉಗ್ರಶಮಿಮಚವಾಂಚ ದುನುಶಾದ್ಮಾಜು ಅಭಿಕ್ವಾಜು ಭಿಕ್ಷ್ವಾ ಸ್ವಾಗ್ನಿ ಗುರುದಯ ನಾಶಾನಿಗು ಹೃದಯಾಗ್ರೇಣ ಪಶುಪತಿ ಗ್ರಸನ ಹೃದಯ ಭುವಂಜನ ಸರ್ಭಂ ವಚನಾಭ್ಯಾಮ ಈಶಾನ ಮನ್ಯುನಾ ಮಹಾದೇವಂ ದಾರುಷಭ್ಯನೋ ಗ್ರಂಥೇಬಂ ಪಾತಿಷ್ಠುನಾ ಪತಿಷ್ಠ ಅನುಶಿಂಗಿನಿ ಕೋಶಾಭ್ಯಂ ಮಾಗುರಲ್ಲೋಹಿತ ಮೃತ್ಕು ಸೌ ಪ್ರತಿನೇಂದ್ರಂ ದೌ ಪ್ರತಿನೇಂದ್ರಂ ಪ್ರಕ್ರೀಡೇನ ಮೃತೋ ಬಲಿನ ಸಾಧ್ಯಾನ್ ಪ್ರಮದ ಭುವಸ್ಯ ಗಂಟೆ ಗುರುದಸ್ಯ ಅಂತ ಪಾರ್ಶ್ವ ಮಹಾದೇವಸ್ಯ ಜಾಗೃತಿರ್ಭಸ್ಯ ಪನಿಷ್ಠ ಪಶುಪತಿ ಪ್ರೀತಿದ ಲೋಂಬಿಯಾ ಸ್ವಾ ಲೋಂಬಿಯಾ ಸಾಧು ಜೇ ಸ್ವಾ ಲೋಹಿತಾಯ ಸ್ವಾ ಲೋಹಿತಾಯ ಸ್ವಾಮಿ ದುಭ್ಯಾ ಸ್ವಾಮಿ ದುಭ್ಯಾ ಸ್ವಾ ಮಗುಜೆ ಭ್ಯಾ ಸ್ವಾ ಮಗುಜೆ ಭ್ಯಾ ಸ್ವಾ ಓಂ ಬಾಧುಶಮೇ ಪ್ರಸವ ಶಮೇ ಪರ್ಯತ್ ಶಮೇ ಪ್ರತಿಶಮೇ ದಶಮೇ ಕೃಚಮೇ ಸ್ವರಶಮೇ ಶ್ಲೋಕಶಮೇ ಸರ್ವಶಮೇ ಕೃತಿಶಮೇ ಜ್ಯೋತಿಮೇ ಸ್ವಚ್ಛಮೇ ಜಿತ್ನೇಂಬ ಪ್ರಾಣಶಮೇ ಬಾನಶಮೇ ವ್ಯಾನಶಮೇ ಚಮೇ ತ್ರಂಜ ಪ್ರಾಣಶಮೇ ಬಾನಶಮೇ ವ್ಯಾನಶಮೇ ಚಮೇ ತಂಜಮ ಆದಿಂದಮೇ ವಾಕ್ತಿಮೇ ಮರ್ಚಮೇ ಸುಕ್ಷಮೇ ಶ್ರೋತ್ರಂಜಮೇ ಭಕ್ಷಮೇ ಬಲಂಜಮೇ ಜಿತ್ನೇಂಬ ಓ ದಶಮೇ ಸಸ್ಮ ಓ ದಶಮೇ ಸಸ್ಮ ಆತ್ಮ ಜಮೇ ತನುಷಮೇ ಶರ್ಮಜಮಿರ್ಮಂಗಾನು ಸ್ಥಿನ ಓ ದಶಮೇ ಸಸ್ಮ ಆತ್ಮ ಜಮೇ ತನುಷಮೇ ಶರ್ಮಜಮೇ ಬ್ರಹ್ಮಜಮಿಂಗಾನಜಮೇ ಸ್ಥಿರಜಮೇ ಬರುಗುಕ್ಷಮೇ ಶರೀರಾಣಜಮ ಆಶಮೇ ಜರೆ ಜರಾಜಮೇ ಜಿತ್ನೇ ನುಲ್ತಾಮ್ಮ ಓಂ ಜೈಷ್ಠಿಯಂಜಮ ಆದಿತ್ಯಂಜಮೇ ಮನುಷ್ಯಮೇ ಭಾಮಶಮೇ ವಶಮೇ ಜೇಮಾಜಮೇ ಮಹಿಮಾಜಮೇ ಪ್ರತಿಮಾಜಮೇ ಪ್ರೇಕಮಾಜಮೇ ದ್ರಾಗಿಮಾಜಮ ರುದ್ದಂಜಮೇ ರುದ್ದಶಮೇ ಜಜ್ನೇ ನಿಗುಂದಾಂ ಓಂ ಸತ್ಯಂಜಮೇ ರದ್ದಾಚಮೇ ಜಗಚ್ಚಮೇ ಧನಂಜಮೇ ವಿಶ್ವಂಜಮೇ ಮಹಶ್ಚಮೇ ಕ್ರೀಡಾಜಮೇ ಮೋದಶಮೇ ಜಾತಂಜಮೇ ಜನಕ್ಯಮಾಣಂಜಮೇ ಸೂಕ್ತಂಜಮೇ ಸುಕೃತಂಜಮೇ ಜಜ್ನೇ ನಿಗುಂದಾಂ ರತಂಜಮೇ ಮೃತಂಜಮೇ ಕ್ಷಮೇಂಜಮೇ ನಾಮಿಚಮೇ ಜೀವಾದಶಮೇ ದೀರ್ಘಾಯುಧಂಜಮೇ ನನ್ನಮಿತ್ರಂಜಮೇ ಭಯಂಜಮೇ ಸುಖಂಜಮೇ ಶೂಕಾಚಮೇ ಸುಧನಂಜಮೇ ಜಜ್ನೇ ನಿಗುಂದಾಂ ಜಂತಾಚಮೇ ಧರ್ತಾಚಮೇ ಕ್ಷೇಮಶ್ಚಮೇ ದೃಚ್ಚಮೇ ಸಂಭಿಚ್ಚಮೇ ಧ್ಯಾತ್ರಂಜಮೇ ಸೂಕ್ಷ್ಮೇ ಪ್ರಸೂಕ್ಷ್ಮೇ ಸೀರಂಜಮೇ ಲೈಷಮೇ ಜಜ್ನೇ ನಿಗುಂದಾಂ ಶಂಚಮೇ ಪ್ರಿಯಂಜಮೇ नुकामशमे कामशमे सौमशमे विकशमे द्रवणंजमे विद्रंजमे श्रेयशमे पश्यशमे दशशमे जज्ञताम्ब ऊर्क्षमे सुन्दरताजमे वैशमे रतितमे घृतंजमे मधुजमे सदृशमे सबीदृशमे ककृशमे वृक्षशमे जैत्रंजमा उद्वितीयंजमे जज्ञे निगलंदाम्ब रईशमे रायजमे पुष्टंजमे पुष्टजमे भुभुजमे प्रभुजमे पूर्णंजमे पूर्णतरंजमे कुयमंजमे क्षुतंजमे नंजमे शुच्चमे जज्ञताम्ब वित्तंजमे वेद्यंजमे भूतंजमे वकिजमे नामचमे जीवजमे दीर्घायजमे नवितरंजमे भयंजमे सुखाशमे सुधरंजमे जज्ञताम्ब ब्रीहशमे जवाशमे महाकाशमे तिलाशमे मृदगाशमे खल्वाशमे प्रियंगणशमे नमशमे श्यामाकाशमे नीवारशमे गोधूमाशमे मसूराशमे जज्ञताम्ब अस्माजमे वृत्तिकाजमे वर्गेरशमे प्रभुराजमे सिकताशमे हिरण्यंजमे हिरण्यंजमे शमे श्यामंजमे लोकंजमे श्रीचंजमे त्रिभुजमे जज्ञताम्ब अग्निशम आपशमे वीरुचमे ओकदशमे कृष्णजातमे कृष्णजातमे ग्राम्याशमे पुष्पारण्यशमे वित्तंजमे वित्तशमे भूतंजमे भूतंजमे वौकिजमे सगवंजमे सुभत्यंजमे रद्यंजमे रद्यशमे क्लुप्तंजमे क्लुप्तशमे वतिशमे सुमतिशमे जज्ञताम्ब ओम वसुजमे वसतिशमे कर्मजमे शक्तिशमे ऋतशमे हेमशमे इत्याजमे गतिशमे इंद्रशमे जज्ञताम्ब अग्निशमेन्द्रशमे सोमशमेन्द्रशमे सविताचमेन्द्रशमे सरस्वतीचमेन्द्रशमे भूखाचमेन्द्रशमे बृहस्पतिचमेन्द्रशमे जज्ञे निगलंदाम्ब पृथ्वीचमेन्द्रशमेन्द्र पृथ्वीचमेन्द्रशमेन्द्रक्षमे इंद्रशमे दिवशमे इंद्रशमे समासमेन्द्रशमे नक्षत्राणिचमेन्द्रशमे दिशमेन्द्रशमे जज्ञे निगलंदाम्ब अग्नोशमे रश्मशमे दाभ्यशमे दीपतिशमे उपागुतमे दर्जामिशमे इंद्रांशमे महावशुपते वशमे मृत्युपदीयाशमे निखेवलशमे सावित्रशमे सारस्वतशमे भात्नीवतशमे हरियोजरशमे जज्ञे निगलंदाम्ब अग्निशमेन्द्रशमे सोमशमेन्द्रशमे सविताचमेन्द्रशमे सरस्वतीचमेन्द्रशमे भूखाचमेन्द्रशमे बृहस्पतिचमेन्द्रशमे जज्ञे निगलंदाम्ब अग्निशमे ब्रह्मशमे गशमे प्राणशमे स्वमेधशमे पृथ्वीशमे दिदिशमे दीर्थशमे दिवशमे गुलायासक्वरयोजशमे जज्ञे निगलंदाम्ब एकादशमे दशरमे दशरशमे पञ्चशमे पञ्चमे सप्तशमे सप्तशमे नवशमे नवशमे एकादशमे एकादशमे त्रयोदशमे त्रयोदशमे पञ्चदशमे पञ्चदशमे सप्तशमे सप्तदशमे नवदशमे नवदशमे एकविकुद्मे एकविकुद्मे त्रयोविकुद्मे त्रयोविकुद्मे पञ्चविकुद्मे पञ्चविकुद्मे सप्तविकुद्मे सप्तविकुद्मे नवविकुद्मे नवविकुद्मे एकत्रिकुद्मे त्रिकुद्मे त्रयस्त्रिकुद्मे जज्ञे निगलंदाम्ब चतसृष्टमे अष्टौचमे अष्टौचमे द्वादशमे द्वादशमे कोटिशमे कोटिशमे विगुजमे विगुजमे त्रिभुजमे त्रिभुजमे अष्टाविगुजमे अष्टाविगुजमे द्वात्रिकुजमे द्वात्रिकुजमे घटत्रिकुजमे घटत्रिकुजमे जज्ञताम्ब अग्रणिशमे भ्रष्टवाचमे भ्रष्टवचमे जज्ञताम्ब ओम अग्रणिशमे अग्रणिशमे भविष्यमे सर्वशमे समझे एक सेकंड वो फोन बार बार आ रहा था उसको काटा था मैंने पृष्ठवाच में जज्ञताम्ब आग्रणिशमे वैश्वदी वशमे ध्रुवशमे वैश्वानशमंद्राग्ने महाविषमदी मृतुपदीयशमे निख्यवल्लिशमे सारस्वतशमे सारस्वतशमे पादनी पादनीवतशमे हारयुजमे जज्ञताम्ब आयुजज्ञताम्ब प्राणोजज्ञताम्ब चक्रुजज्ञताम्ब श्रोत्रजज्ञताम्ब वाग्जज्ञताम्ब आत्मजज्ञताम्ब ब्रह्मजज्ञताम्ब ज्योतिर्जज्ञताम् कृष्णजज्ञताम् पृष्ठजज्ञताम् जज्ञताम्ब स्तोमश्च रजुजाम च वृगच रतन्द्रं च स्वरदेवागन्मा प्रजा भूम प्रजापते हे प्रजा भूम वेट् स्वाहा ऋहि ओं मारजं पाजं प्रबुद्धे मनोजसो प्रबुद्धे सानं प्राणं प्रबुद्धे चक्षुश्रोत्रं प्रबुद्धे वागोजा तौजो मयि प्राणापानो जन्मे चिरञ्जक्षो मनस वादृढं बृहस्पतिरानु सन्नो भवति भूर्भुवः स्वाहा ओं गयानशुराभवदूती सदा वृदा कया सदृष्टया वृदा कत्वास्मि मदा नाम गोष्ठमजा दृढाजेराभिगुणा सखीरामृता शतम्बुवासिदि कयात्मन्ना ओत्यापृतमृगन्न कयास्तो द्रव्याभराय सन्नोन्नोन्नोपृतमा सन्न इन्द्रो बृहस्पति सन्नोरासन्नोपाताः भवताग् सन्नुता सन्नाक निकृत्या प्रजन्यो अभिवृग्नाशन आहनिषण्डं भुवन्तना शुरात्री वृदाम्मा सन्न इन्द्राग्निभवतामोऽपि सन्न इन्द्राभुगुणा भासतामत्र समिन्दा सोमा सुविदा सञ्जो सन्नो देवीरभुभवन्तु पितये सञ्जोरविश्रमन्तुना स्योना प्रतिनोभवान् क्रान्निवेशने यच्छान सर्वदुद्धाः अपोष्टामयोगुपस्थान ऊर्जेदातन महिरणाक्षेजोभाषपतमूर्जिपादयतना उषधैक्मा तस्मारङ्गमामवो दिशक्चायुन्दापूजनैताजना द्यौः शान्तिरन्तरिक्षमो शान्ति पृथ्वी शान्तिराप शान्तिरुदयः शान्ति वनस्पतयः शान्तिविश्वे देवाः शान्तिर्भुवि शान्ति सर्वज्ञो शान्ति शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेति द्रेते त्रिगुहमा मित्रस्य मा चक्षुगा सर्वाणि भूतानि समीक्ष्य मित्रस्य सर्वाणि भूतानि समीक्ष्य मित्रस्य चक्षुगा समीक्षामहे धृतेदृगमाजोक्ते सदृशिभ्या संजोक्ते सदृशिभ्या नमस्ते नमस्ते हरसुगे नमस्ते तुवर्गे न्यास्ते अस्मत् बन्धो यदया भावको अस्मभ्यग्मो शिवो भव नमस्ते सुविद्युते नमस्ते स्तनायतनमे नमस्ते भगवन्नस्तु हित्वा समीहसितो न जितोयिदा स्मित्रियान् आपवदया सन्तु दुर्मित्रिया तस्मै सन्तु ज्योत्स्मान् वेष्टजञ्च भयन्द्विग्महा तच्च कृते वैदं गुरुस्तात् क्रमचरद नमस्ते अस्तुभ्य तत्कामहे महादेवाय तन्नोद्रचोदयाद ईशानद्रविद्याश्वरभूता ब्रह्मणोतिर्ब्रह्मा मे अस्त शिवम ओं शिवो नाम अश्वतिस्ते पिता नमस्ते सुमाजे निवर्तयाम्यन्नाध्याय प्रदना अमृताभिषेकोस्तु शांति पुष्टि दुष्टिशास्तु मृत्युंजय महादेवत्राहिमां शरणागतं जन्म मृत्युजरा व्याधि पीड़ितं करवंदनैः ओं वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नकभूषणं मृगधरं वंदे पशूनांपतिं वंदे सूर्यसांगवन्निनयनं वंदे मुकुंद प्रियं वंदे भक्तजनाश्रयं जवरदं वंदे शिवं शंकरं ओम पूर्वस्मः भगवते सांब सदाशिवाय नमः स्फटिक महेश्वर देवताभ्यो नमः सपरिवार देवताभ्यो नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि प्रार्थना वृक्षनमस्कारान् समर्पयामि महादेव शिव शंकर
1: शंभो उमाकांतार त्रिपुरारे
0: मृत्युंजय महादेव त्राहि मां शरणागतम् मृत्युंजय वृषभध्वज शूलिं गंगाधरमिदमदनारे जय शिव शंकर गौरी वंदे गंगाधरमिदं शिवरुद्रं पशुपतिमीशानं कलये काशीपुरीनाथं जय शंभो शिव गौरी शंकर जय शंभो

कल्पितमासनं हिमजलै स्नानं च दिव्यांबरं नानारत्नविभूषितं मृगमदा मोदांगितं चंदनं जाती चंबकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं बृह्यता सौवर्णेन वरत्नखण्डरचिते पात्रैकृतं पायसं भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु छत्रं चामरयोर्विगम्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणा भेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतु स्थितिर्

आत्मा त्वं गिरिजामति सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विषयो बभूग रचना निद्रा समाधिस्थिति संचार पदयो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यात् कर्म करोमि तत्तदखिलं शम्भूतवाराधनं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय